ए दाजू, ए भाई, ए दीदी, ए बहनी, काले रामे हरीश रामे भुंटे नपटे चपटे गोरे कायला मायला सैला ठैला नाचला कालो टोपी भदगौले मेरे।